कै कट कट सच परपूर आपे मेल मिलावही साचे महल हदूर साए साए तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहिब मन वसे गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू तनी गर्भ

आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै सबद सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू।